0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत, गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

तर नमस्कार मंडळी, आज आहे 12 जून आणि आता आपण जाणून घेऊयात 12 जूनचं दिन विशेष, म्हणजे इतिहासात काय घडलं होतं 12 जून रोजी. तर सुरुवात करूयात 1905 पासून. 1905 ला गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती 12 जून पासून. त्यानंतर 1913 साली आजच्या दिवशी जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली होती आणि त्यानंतरच कार्टून फिल्मची एक पूर्ण सिरीज सुरू झाली होती या जगभरात. आणि आपण जे काही बघतोय ना कार्टून, ते 1913 पासून सुरू झाले. आणि 1964 साली वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती 1964 साली आजच्या दिवशी. आणि 1993 ला पृथ्वी क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यशस्वीरित्या पार पडली होती. आणि यासोबतच इसवी सन पूर्व 499 ला भारतीय गणित व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्मदिवस सुद्धा आज आहे. तर हे होतं आजच्या दिवसाचं दिन विशेष. तर अशा प्रकारे एंटरटेनमेंट सोबत इन्फोटेनमेंट साठी ऐकत राहा आरजे अदनान ला ओनली ऑन MGM 90.8 FM इन द शो.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: Master tomorrow's tank today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
2: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्सियन.

0: traduction and translation.
1: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call kare 9763679245 or 9665353515.
2: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
3: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
2: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
3: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
2: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9871 78 44.

0: आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16वी पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: अगर किसी भी चीज की स्मगलिंग करनी होना तो अंदर वाला इंसान साथ में चाहिए, तब जाकर सब लाइन क्लियर हो जाती है। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM। अब अंदर वाला बंदा कौन है, आप तो समझदार हुई, मेरे मुंह से क्यों सुनना चाहते हो? अगर किसी के दिल पर लग गई तो मेरे नाम से चिल्लाएगा ना कि ये सबको नाम रख रहा है। बस मैं इतना कह रहा हूँ कि अंदर वाला इंसान, सिस्टम वाला इंसान जब तक साथ ना हो तब तक किसी भी बात की स्मगलिंग हो ही नहीं सकती। सध्या कसं आहे बघा, आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये गुटखा पूर्णपणे बंद आहे। आता हे ऐकल्यावर खूप जोरात हसणार आहे। काय पण सांगतोय अदनान तू, कुठं बंद आहे? आता आमच्या गल्लीतल्या टपरीवरून मी गुटखा घेऊन आलोय असं तुमच्या मनात विचार येईल आणि तुम्ही मला सांगणार की हा खोटं बोलतोय। पण ऑफिशियली ना आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये गुटखा बंद आहे, पण याची तस्करी होतीये। दररोज 1 कोटी पेक्षा जास्त माल आपल्या शहरात उतरतोय। आता हा प्रश्न पडतोय की इतकं कस काय मग, बंदी असूनही माल कस काय उतरतोय? हर किसी का एक हिस्सा जाता है, इस तरीके से ये तस्करी अपने शहर में शुरू है, ऐसा न्यूज में आया है। मैं अपने मन से नहीं कह रहा हूँ, हा गुटखा बिदर, इंदूर, बुरहानपुर, अहमदाबाद, सूरत इथून आपल्या शहरात येतोय। आणि 2 दिवस अगोदर ना तर FDA पथकाने यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्यावरच या तस्करांनी हल्ला केला होता। आता ही गोष्ट खूप मोठी झाली, यामुळे आता प्रशासन एकदम ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेलं आहे आणि FDA सुद्धा गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणतंय। पण प्रश्न हाच आहे की याच्या अगोदर पण हा गुटखा इतका आपल्या शहरात येत होता, त्याच्यावर का कारवाई झाली नाहीये? जेव्हापासून तुकाराम मुंढे हे FDA कमिशनर झाले तेव्हापासून ही मोहीम एकदम जोरात सुरू आहे, आणि जर सिस्टीम मधील लोकच या तस्करीमध्ये असतील तर गुटखा मुक्त संभाजीनगर कसं होईल, हा पण एक प्रश्न आहे। बघूयात पुढे काय होईल, तोपर्यंत स्टे ट्यून।
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज।
2: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा। पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे। त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा।
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी to visit mgmu.ac.in.
3: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac. C.N or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर Diploma in Cyber Security and Digital Forensic.
2: Admissions open. For more information, call on 9404-94299.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन्स, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप्स.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891 7144.

0: 17th इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन एजुकेशन MGM यूनिवर्सिटी में होने जा रही है। आइए इस बारे में जानते हैं ऑनरेबल वाइस चांसलर MGM यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर विलास सपकार जी से।
1: द 17th इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन एजुकेशन इज बीइंग ऑर्गेनाइज्ड एट MGM यूनिवर्सिटी ड्यूरिंग 12th एंड 13th जून 2026। दिस कॉन्फ्रेंस इज जॉइंटली ऑर्गेनाइज्ड विद ब्रिजवाटर स्टेट यूनिवर्सिटी USA, हसन टू यूनिवर्सिटी मोरक्को, सिद्दी मोहम्मद बिन अब्दुल्ला यूनिवर्सिटी मोरक्को and Tafila Technical University, Tafila, Jordan. Experts across the globe will be deliberating during this conference on sustainability and social transformation, research, innovation and pedagogy, as well as startup and innovations for you. I appeal all students, faculty, researchers, scholars to take advantage of this conference and take their knowledge to the next level of excellence.
0: 17th International Conference on Education 2026 12th June and 13th June at MGM University Chhatrapati Sambhajinagar.
2: अगर प्रिया ऐकलं का 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
5: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
4: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
5: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
4: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
6: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM यूनिवर्सिटीज JNEC इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. कोर्सेज एक्रेडिटेड बाय AICTE एंड COA, BTech, MTech, बैचलर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर एंड MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

लवकर लग्न केलं असतं तर आपल्याला पण धोंडे खायला मिळाले असते असा प्रश्न माझ्या मित्राने मला विचारला. पण त्याला कसं सांगू, लग्नासाठी मुलगी तर मिळायला पाहिजे. तुम्ही ऐकत आहात आरजे यदनाला ऑन MGM 90.8 FM आणि सध्या धोंड्याच्या महिन्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. और जहा

0: को वहाँ पर जिस दोस्त की शादी हुई ना उसको आज कॉल करके पूछो, भाई इस वीकेंड मिलना है, क्या प्लान है तेरा? वो कहेगा अरे मला जाई से सासुरवाड़ी धोंडे खायला, और हम जैसे सिंगल लोग बस अकेले रह जाते. या वेळेस ना धोंडेच्या महिन्यामध्ये एक नवीन ट्रेंड आलेला आहे, ते म्हणजे इंस्टाग्राम रील्स. आणि जे रील्स बनवतायत ना त्यांचे तर चांगले दिवस आलेले आहे, बिकॉज क्योंकि एक रील शूट करने के लिए वो 1000 रुपये लेते है, एकदम कम बताया मैंने, कोई कोई तो 2.5 से 3 हजार तक लेता है. इसी के साथ डेकोरेशन वाले अलग पैसे लेते है. आणि यानंतर जाई बापूंचा थाट असतो, त्यांना चांगले चांगले गिफ्ट वगैरे मिळतात. आणि एका सासऱ्याने आपल्या जावई बापूंना चक्क चांदीची कोल्हापुरी गिफ्ट केली आहे. बापरे बाप, खूपच लाडका जावई दिसतो यांचा. तो हे सगळं पाहून ना असं वाटतं की यार आपण पण लग्न करायला पाहिजे, पुढच्या धोंड्यापर्यंत आपल्याला पण काही ना काही असं भेटू शकतंय. कोणाला सोन्याची अंगठी मिळतीये, कोणाला पैसे मिळतायत, तर कोणाला चांगले चांगले कपडे मिळतायत. आणि आम्हाला या सर्व गोष्टी रील्सवर बघायला मिळतायत. त्यामुळे म्हणतो मित्रांनो, लवकरात लवकर लग्न करून टाका. खैर आता काय सांगावं, माझे मित्र तर सध्या बिझी आहेत धोंड्याच्या महिन्यामध्ये. तर तुम्ही फ्री आहात का या वीकेंडला? आपण जाऊयात क्रिकेट खेळायला. तर डीएम करा इंस्टावर आरजी अदना या इंस्टा पेज वर. अँड की स्टे ट्यून.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी. MGMU.ac.in.
3: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit MGMU.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus NCCIDCO Chhatrapati Sambhajinagar.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 or visit www.mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: मास्टर टुमॉरोज टेक टुडे, नॉट समडे. मेक टुडेज वन राइट डिसिजन, टुमॉरोज ब्राइट फ्यूचर. जॉइन डॉक्टर GY पात्रीकर कॉलेज ऑफ कंप्यूटर साइंस एंड IT एट MGM यूनिवर्सिटी फॉर BSc ऑनर्स, BCA, डिजिटल मार्केटिंग, एनिमेशन, डेटा साइंस, MSc एंड PG डिप्लोमा, NEP 2020 रेडी, वर्ल्ड क्लास लैब्स और रियल इंडस्ट्री प्रोजेक्ट. Admissions open for Dr. GY Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544. Or visit mgmu.ac.in.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MZoom यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय.
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम.
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट्स आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7844.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: करण्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
2: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 years आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM campus N6 IDCO Chhatrapati Sambhajinagar.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-67-9245 और 9665353515.
4: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
5: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AI ML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
5: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-7184-44.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
2: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM campus N6 सिडको छत्रपती संभाजीनगर.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: मास्टर टुमॉरोज टेक टुडे नॉट समडे. मेक टुडेज वन राइट डिसीजन टुमॉरोज ब्राइट फ्यूचर. जॉइन डॉक्टर जी वाई पात्रिकर कॉलेज ऑफ कंप्यूटर साइंस एंड IT एट NGM यूनिवर्सिटी फॉर BSc ऑनर्स, BCA, डिजिटल मार्केटिंग, एनिमेशन, डेटा साइंस, MSc एंड PG डिप्लोमा, NEP 2020 रेडी, वर्ल्ड क्लास लैब्स और रियल इंडस्ट्री प्रोजेक्ट. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ University मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MJ University इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू.

प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी. MGM पेट केअर पेट क्लिनिक, आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना?
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 9404474266 or visit mgmu.ac.in.
5: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
6: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
6: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
5: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा विजिट mgmu.ac.in.
2: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM campus N6 को छत्रपति संभाजीनगर.
3: हर दिल की आवाज बने.
4: दिल तो पागल है, दिल दीवाना है.
3: MGM 90.8 FM सुने, बातें हो दिल से दिल तक, अब दूरी कोई न रहे.
4: ये दूरियां,
3: अपना रेडियो अपनी बातें, गीत खबरें जिंदगी के जज्बात. MGM 90.8 FM, साथ है तो बात है.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: एंच आरोग्य चाहता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक आरोग्य तपासणी उपचार शस्त्रक्रिया लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6 कॉन्टॅक्ट नंबर 9860679130 MGM पेट केअर अगं प्रिया ऐकलं का 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय
1: हो आणि मी तर स्वगणना केली प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ भव्य दिव्य असा MGM कॅम्पस गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा
4: contact 9371714265 or visit www.m

0: प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर. अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर. अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. Okay.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीय. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. आपला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 सुरुवात झालेला आहे. हा सर्वेक्षणच्या मार्फत जिल्ह्यामध्ये असणारा श्रमशक्ती सहभाग, कामगार लोकसंख्या गुणोत्तर आणि बेरोजगार दर यासारखा प्रमुख निर्देशांक तयार होणार आहे. मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की हा सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग व्हावे आणि तुमच्या घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. धन्यवाद.

प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी. MGM पेट केअर पेट क्लिनिक, आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसार.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीय. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: Master tomorrow's tank today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready. World-class labs or real industry projects start. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac. C.N or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
2: तो MCM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
4: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
6: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
5: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
6: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
5: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891-78-44.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: पण हातात जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
2: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी. MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.
5: डिनर का मूड हो या फॅमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: क्या चाय कड़क है ना?
7: अरे साहब जी, 90.8% चाय कड़क है.

MGM पेट केअर पेट क्लिनिक आरोग्य तपासणी उपचार शस्त्रक्रिया लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6 कॉन्टॅक्ट नंबर 9860679130 MGM पेट केअर

0: नोकरी आहे पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16 पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. विजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: मास्टर टुमॉरोज टँक टुडे, नॉट समडे. मेक टुडेज वन राईट डिसिजन, टुमॉरोज ब्राईट फ्युचर. जॉईन डॉक्टर GY पात्रीकर कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड IT एट MGM युनिव्हर्सिटी फॉर BSc ऑनर्स, BCA, डिजिटल मार्केटिंग, अॅनिमेशन, डेटा सायन्स, MSc अँड PG डिप्लोमा, NEP 2020 रेडी, वर्ल्ड क्लास लॅब्स और रिअल इंडस्ट्री प्रोजेक्ट. Admissions open for Dr. GY Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544. Or visit mgmu.ac.in.
7: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, chicken tandoori, mutton bona aur Meena's special chicken biryani. Rooftop ambiance, amazing taste aur full family vibes. Meena's Kitchen Family Garden Restaurant and Cheers Corner, Bombay Heights 9th floor, Bid Bypass Road, Chhatrapati Sambhajinagar.

लवकर लग्न केलं असतं तर आपल्याला पण धोंडे खायला मिळाले असते असा प्रश्न माझ्या मित्राने मला विचारला. पण त्याला कसं सांगू, लग्नासाठी मुलगी तर मिळायला पाहिजे. तुम्ही ऐकत आहात आरजी अदनानला ऑन MGM 90.8 FM आणि सध्या धोंड्याच्या महिन्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. और जहां देखो वहां पर जिस दोस्त की शादी हुई ना उसको आज कॉल करके पूछो, भाई इस वीकेंड मिलना है, क्या प्लान है तेरा? वो कहेगा अरे मला जायचं आहे सासुरवाडी धोंडे खायला. और हम जैसे सिंगल लोग बस अकेले रह जाते. यावेळेस ना धोंड्याच्या महिन्यामध्ये एक नवीन ट्रेंड आलेला आहे, ते म्हणजे इंस्टाग्राम रील्स. आणि जे रील्स बनवत आहेत ना त्यांचे तर चांगले दिवस आलेले आहे. बिकॉज क्योंकि एक रील शूट करने के लिए वो 1000 रुपये लेते है, एकदम कम बताया मैंने. कोई कोई तो 2.5 से 3 हजार तक लेता है. इसी के साथ डेकोरेशन वाले अलग पैसे लेते है. आणि यानंतर जावई बापूंचा थाट असतो, त्यांना चांगले चांगले गिफ्ट वगैरे मिळतात. आणि एका सासऱ्याने आपल्या जावई बापूंना चक्क चांदीची कोल्हापुरी गिफ्ट केली आहे. बापरे बाप, खूपच लाडका जावई दिसतो यांचा. तो हे सगळं पाहून ना असं वाटतं की यार आपण पण लग्न करायला पाहिजे. पुढच्या धोंड्यापर्यंत आपल्याला पण काही ना काही असं भेटू शकतंय. कोणाला सोन्याची अंगठी मिळतीये, कोणाला पैसे मिळतायत, तर कोणाला चांगले चांगले कपडे मिळतायत. आणि आम्हाला या सर्व गोष्टी रील्स वर बघायला मिळतायत. त्यामुळे म्हणतो मित्रांनो, लवकरात लवकर लग्न करून टाका. खरं आता काय सांगावं, माझे मित्र तर सध्या बिझी आहेत धोंड्याच्या महिन्यामध्ये. तर तुम्ही फ्री आहात का या वीकेंडला? आपण जाऊयात क्रिकेट खेळायला. तर DM करा इंस्टावर RG Adnan या इंस्टा पेजवर. अँड की स्टे ट्यून्ड.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC is the best option for you. Course is accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 9404474266 or visit mgmu.ac.in.
5: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, chicken tandoori, mutton bona aur Meena's special chicken biryani. Rooftop ambiance, amazing taste aur full family vibes. Meena's Kitchen Family Garden Restaurant and Cheers Corner, Bombay Heights 9th floor, Bid Bypass Road, Chhatrapati Sambhajinagar.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one right decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honours, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs, our real industry project star. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
7: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9।
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA. BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 9404474266 or visit mgmu.ac.in.
0: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी. MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: सध्या तापमानात खूप वाढ होते, म्हणूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर पडणं टाळा. जर बाहेर जायचं असेल तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री नक्की वापरा. दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक आणि ORSचा आहारात समावेश करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. तेलकट, मसालेदार आणि जड अन्न टाळा. फळ आणि हलका आहार घ्या. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर सतत चक्कर, उलटी, ताप किंवा अशक्तपणा जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, थोडी काळजी घेतली तर उन्हाळाही सुखद होऊ शकतो. स्टे सेफ, स्टे कूल अँड कीप लिसनिंग MGM 90.8 FM.
1: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
2: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
1: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी.
3: फिनटेक स्पेशलायझेशन,
4: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
3: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री विजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
4: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 98 91 71 74 44.
5: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम BTech 4 years आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन विजिट MGMU.AC.IN और कॉन्टॅक्ट 9371714253 और विजिट MGM कैंपस, NC Sidco, छत्रपति संभाजीनगर.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
5: Master tomorrow's tech today, not someday. Make today's one bright decision, tomorrow's bright future. Join Dr. G.Y. Patrikar College of Computer Science and IT at MGM University for BSc Honors, BCA, Digital Marketing, Animation, Data Science, MSc and PG Diploma, NEP 2020 ready, world-class labs, our real industry project star. Admissions open for Dr. G.Y. Patrikar College for 2026 and 27. For more information, visit mgmu.ac.in or call on 937-117-4254.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची आता खास काळजी. MGM पेट केअर पेट क्लिनिक. आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण आणि अनेक पशुवैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी. MGM क्रिकेट स्टेडियम जवळ N6. कॉन्टॅक्ट नंबर 9860679130. MGM पेट केअर.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर Diploma in Cyber Security and Digital Forensic.
2: Admissions open. For more information, call on 9404-94299.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MJ यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763-679245 और 9665353515.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
0: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
0: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
4: योर ड्रीम इज टू बिकम एन इंजीनियर, एन आर्किटेक्ट और टू मेक अ नेम फॉर योरसेल्फ इन द वर्ल्ड ऑफ टेक्नोलॉजी. सो MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 9404 474-266 or visit mgmu.ac.in.

0: कायद्याच्या क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवायचंय, मग MGM युनिव्हर्सिटी आहे तुमच्यासाठी सज्ज.
1: 12वी नंतर 5 वर्षांचा इंटिग्रेटेड BBA LLB आणि 10वी नंतर 3 वर्षांचा LLB हा पदवी प्रोग्राम निवडा. पदव्युत्तर शिक्षणासाठी LLM मध्ये क्रिमिनल तसेच कॉन्स्टिट्यूशन किंवा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये 2 वर्षांचा तर बिझनेस लॉ मध्ये 1 वर्षाचा विशेष कोर्स उपलब्ध आहे. त्यासोबतच टॅक्सेशन आणि लेबर लॉ मध्ये करिअर ओरिएंटेड डिप्लोमा प्रोग्राम करण्याची सुवर्ण संधी मिळवा.
0: अधिक माहितीसाठी भेट द्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च MGM युनिव्हर्सिटी किंवा व्हिजिट mgmu.ac.in.
2: फक्त इंजिनियर नव्हे तर फ्युचर रेडी प्रोफेशनल बनायचंय,
3: मग निवडा MGM विद्यापीठातील केमिकल इंजिनिअरिंग. सोबत शिका AI इन केमिकल इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, बिझनेस अनालिटिक्स आणि फिनटेक स्पेशलायझेशन.
2: जागतिक दर्जाच्या लॅब्स, हँड ऑन प्रॅक्टिकल लर्निंग आणि NEP 2020 नुसार आधुनिक अभ्यासक्रम,
3: डेडिकेटेड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सपोर्ट, MNC कोलॅबोरेशन, इंडस्ट्री व्हिजिट आणि टॉप केमिकल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिप.
2: लिमिटेड सीट्स. आजच MGM विद्यापीठ केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट द्या किंवा कॉल करा 9891 7444.
4: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन व्हिजिट mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.
5: So

0: ಜಿ ಆರೋಗ್ಯ ಚೇತಾ ಖಾಸ್ ಕಾಳಜಿ ಎಂಜಿಎಂ ಪೇಟ್ ಕೇರ್ ಪೇಟ್ ಕ್ಲಿನಿಕ್ ಆರೋಗ್ಯ ತಪಾಸಣೆ ಉಪಚಾರ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯಾ ಲಸಿಕರಣ ಆಗಿ ಅನೇಕ ಪಶು ವೈದ್ಯಕೀಯ ಸೇವಾ ಏಕಾಚ ಠಿಕಾಣಿ ಎಂಜಿಎಂ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸ್ಟೇಡಿಯಂ ಜವಳ N6 ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9860671930 ಎಂಜಿಎಂ ಪೇಟ್ ಕೇರ್ अग प्रिया ऐकलं का 16 पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.